0: If I come to Madalai, Tarvaina Kalaki Gari Malai, Sakbarbati Pae Garula, Upae Chainaway, Avache Marula. Hasta donde va.
1: पूर्वक राजे पालन ता करते हरिचंद्र जी